बाबू खे चए पियो तुंहिंजी हिकड़ी सुहिणी जुवानी राति सुहानी चइबो आहे जेका चोॾहीं जी राति हुजे केॾी सुहिणी थींदी आहे चए थो जहिड़ी चोॾहीं जी राति सुहिणी आहे अहिड़ी तुंहिंजी जुवानी बि सुहिणी आहे ॾिसी पंहिंजे बाबू खे चए पियो जहिड़ी अथई मस्त जुआ

0: जी बिल्कुल चवंदा त दुनिया गोल आहे, मुख़्तलिफ़ मनकतूं मंतिकूं हर कोई ॾींदो आहे पंहिंजूं पंहिंजे पर में। शहर त बिल्कुलु नंढो हूंदो आहे ऐं दुनिया ई जॾहिं गोल आहे त किथे न किथे गोलाई में इंसान को न को कंहिंसां टकरजी पवे थो। ऐं एॾे नेटवर्क वसी ऐं वॾे हुअण जे बावजूद बि असांजे पंहिंजे शहर मंझां पंहिंजे पाड़ेसरनि जी कॉल बि लॻी वेंदी आहे, कनेक्ट थी वेंदी आहे ऐं ॼाण सुञाण वाक़फ़ियत बि निकिरी पवंदी आहे जिन सां डायरेक्टली न बि हूंदी आहे, त उन्हनि सां असांजी अव्हांजे हिन प्रोग्राम जे तवसुत सां दुआ सलाम थी आहे। उहे सभई महबूब मुंहिंजे लाइ ईअं ई बराबरि आहिनि जीअं मुंहिंजे पंहिंजे शहर जा मुंहिंजे पाड़े जा ईअं ई आहिनि। मां सॼी सिंध खे पंहिंजो प्रिय जो पाछो सम्झंदे पंहिंजो पाड़ो ई सम्झां थो। सो फरमाइशूं बि हलंदियूं ऐं ॻाल्हि ॿोल बि हलंदी। प्रोग्राम जो पैटर्न ज़िक्र पिया कयोसीं असां थोरी देरि अॻु में, त पहिरियां 15 मिंटनि खां पोइ असांजो प्रोग्राम हलंदो आहे। जीअं ई नव थींदा आहिनि तव्हां नाए खां अॻु में जेको आहे त न्यूज़ या जेको बि एडवर्टाइज़मेंट ॿुधंदा हूंदो उन खां बाद में 15 मिंट उहे असां ब्रेक खां अॻु में असां पंहिंजो को न को ख़ूबसूरत शाइरनि जी शायरी बि शामिलु कंदा आहियूं ऐं असां ॻाल्हि ॿोल बि कंदा आहियूं। दैन प्रोग्राम में अची करे असां अव्हां जो लाइव वठंदा आहियूं कॉल्स ऐं वरी वक़फ़े वक़फ़े सां ब्रेक पिणु शामिलु कंदा रहंदा आहियूं प्रोग्राम में, अव्हांजी फरमेशन जो बि मान रखंदा आहियूं। सो टॉपिक ते स्पेशली कम जी ॻाल्हि कयूं त टॉपिक ते कुझु दोस्तनि जूं सलाहूं आहियूं ॻाल्हियूं आहियूं त सही उनवान हुअणु घुरिजे, ॻाल्हि हुअणु घुरिजे। प्रोग्राम में लाइव त घटि आहे, अव्हां बि ॿुधो पिया मुसलसिल प्रोग्राम त लाइव त अहिड़ी घटि आई। पर्सनली मूंखे टैक्स्ट जिन दोस्तनि जा कुझु जिनि आया त टॉपिक रखो त मां सभिनी खे ॿीहर ॿीहर वरी वरी ॿुधाईंदो हलां जिन दोस्तनि अॼु असांखे ट्यून कयो आहे या अॼु जेके शामिलु थिया आहिनि असांजे प्रोग्राम में, त हीउ तमामु मूं वसी टॉपिक रखी छॾियो आहे, तव्हांखे बाउंड न रखियो आहे, तव्हांखे हिकु टॉपिक ते पाबंद न बणायो आहे त पूरो सिंध या मुनो सिंध असांजो फ़क़ति मुंहिंजे उन हिकिड़े सवाल जो जवाबु ॾींदो रहे जेको आऊं सभिनी खां पुछंदो रहां। हिते असांखे मुख़्तलिफ़ प्रेम प्यारनि जी मुख़्तलिफ़ जेका आहे त पंहिंजी ॻाल्हि ॿोल मिली वेंदी आहे, को दिलि जी ॻाल्हि कंदो आहे, को शाइरी वसीले, को पैगाम वसीले ऐं मज़ो अची वेंदो आहे। कुझु त अॼुकल्ह दोस्त शामिलु थिया आहिनि जेके झूंगार वसीले ऐं अॼु बि इहो ई चाहींदासीं त जंहिं दोस्त खे झूंगार न अचे त को कुझु न कुझु असांखे झूंगारे करे जेको आहे त महफ़िल में मज़ो वठाइनि सभिनी महबूबनि खे। जी बिल्कुलु हिकु अधु कॉल शामिलु कंदासीं वरी, तव्हांखे ख़बर आहे त ब्रेक ॾांहुं बि वञिणो हूंदो आहे। सो कॉलर लाइन ते असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलामु अलैकुम, केर साईं, किथां खां? छा पंहिंजे अॼु दिलि जी ॻाल्हि चवणु चाहींदो? शायरी में बिल्कुलु शायरी ॿुधायो। हा,
1: परदेसी पखंजा कहिड़ा थी बड़ा मकान, रात्रे हिकड़ी सुबुह कन सलाम हुन पखी जा आहियूं गुलाम जी खिलंदी दिल खणी।
0: वाह साईं, वाह वाह वाह, लाजवाब लाजवाब।
1: प्रोग्राम तव्हांजो मस्त आहे, जो ॿुधो पिया
0: जी।
1: ऐं हथ जो पर ऐं तव्हांजो मिक्स आवाज़ ऐं बैकग्राउंड बिल्कुलु जो
0: लख थोरा।
1: ऐं अॼु थी सघे जी रिक्वेस्ट आहे
0: जी,
1: तव्हांखे
0: ॿुधायूं।
1: समन मीराली जो कलाम आहे, ॾाढो पुराणो कलाम आहे, हल त हलो यार भई घुमण कचे।
0: अॼु लाज़मी हलंदासीं कचे बि, बिल्कुलु प्यारा। नाम शामिल करणु चाहियो कंहिंजा त ब्रेक ॾे वेंदासीं, नाम शामिल कयो, प्रोग्राम ॿुधा कयो, शामिल कंदासीं, ॿुधंदा रहो, शामिल कंदासीं अव्हांजी फरमाइश। नाम शामिल करणु चाहींदो? वॾी महिरबानी सर, थैंक यू, लव यू, लख लाइक। जी दोस्तो, वक़्तु थियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वापसि वरी विहंदासीं। ॿुधंदा रहो GFM नेटवर्क।
2: It's 9:45 PM. This time check is brought to you by
3: Bank Islam ne laya Pakistan ka pehla sharia compliant gold based financing. Tehzeeb o saqafat se saji Sindh ki mehman nawaz dharti
2: jiski fazaon mein rachi basi hai ban ke mohabbat ka saaz. GFM 88 ki awaaz.
4: DAFM 88 Network, Sindh ki Awaaz. 44 سالن جو تجربو ہزارے مریضن جو اعتماد آغا ہومیوپیتھک کلینک ہومیو ڈاکٹر آغا لیاقت علی خان پٹھان ڈی ایچ ایم ایس سندھ آر ایچ ایم پی اسلام آباد 44 سالن جی وسیع تجربے سان ہر قسم جا اعصابی امراض جوڑن جو سور میدے میں جلن گیس بدہضمی تیزابیت گردن جی پتھری بواسیر بے اولادی وارن جو کرن گنج پن فالج خارش ایں بین مختلف صحت جی تکلیفن لائے ماہرانہ ہومیوپیتھک صلاح ایں مؤثر علاج فراہم رہا آہن آغا ہومیوپیتھک کلینک سکھر پولیس ہیڈ کوارٹر چوک پولیس لائن سکھر ٹائمنگ چھنچر کا خمیس صبح 10 AM کا شام 5 PM تائیں اپوائنٹمنٹ ایں ودیک معلومات لائے ہیری رابطہ کریو 03-26-22-00-440
5: ان چھوٹے قدموں میں کل کے خواب چھپے ہیں اور ہر قدم ایک نئی دنیا کی طرف بڑھتا ہے لیکن